तख्त सचावा गुरमुख साच मिले सुख पावा साचे साचे तख्त वडाई होमे गणत गवाई है गणत गणिये सहसा।

परोवे गुण गुणे समान मस्तक नाम निशानु सास माया चूका आमन जानु सच साच पछाता साचे इराता साच मिले मन पावे साचे ऊपर अवर न दिसे साचे साच समावे मोहन मोहि लिया मन मेरा बंधन खोल निरारे नानक ज्योति ज्योत समाणी जा मिलिया अत प्यारे सज कर खोज लहे

ए मन मेरिया तू समझ अचेत ए आणिया राम ए मन मेरिया जट अवगुण गुणी समाणिया राम बहु साध लुभाणे किरत कमाणे।

जग माए सुमाणी त्यो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन देख हजूर संत जना की पाग पंकज तूर एको करता अवर न कोए गुर शब्दी मेलावा होए जिन सच सेवया तिन रस पाया नानक सहजे नाम सुमाया बसंत महला।

दिवस चार के दिसे संगी, ऊहा नाही जय पारी, तिन स्यो राच माच हित लायो, जो काम नहीं गावारी, हो नाही नाही किश मेरा, ना हमरो बसचारी, करन करावन नानके प्रभ, तंतन संग उधारी, सारग मल्ला पंजवा, मोहनी मोहत रहे न होरी, साधक सिद्ध सगल

हवे आत्म राम मुरारी, सेवक सेव रहे सच राते, जो तेरे मन पाणे, दुविधा मैल न पावे जब झूठी, गुण अवगुण ना पछाणे, आपे मेल लए आकाश कसिए, सच शब्द सच बाणी, नानक साचे सच समाणे।